जी तू दुपट्टा गुलाना रे गुलाबी गोरे रंग ले खराटे आज सुनावे सौरी जाके दो दो पिटणे उंड कडणा।